शुभ प्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर 15 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 5 जून 2026. यावेळी सकाळचे 5:58 आणि 40 सेकंद झालीत. आमच्या प्रातसभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यानं.

0: 8 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर।
1: FM बँड 100.6 मेगाहर्ट्स वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 8:30 झालीत, प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा। कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वरांची ही रचना, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर।

श्रोते हो, आज आहे विश्व पर्यावरण दिवस. आपल्या या पृथ्वीवरल्या पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन हे आपलंच कर्तव्य आहे. पाण्याची बचत, वृक्ष संवर्धन, योग्य कचरा व्यवस्थापन अशा छोट्या छोट्या स्वतःपुरतं केलेल्या गोष्टींमधून आपण पर्यावरणाचं जतन करू शकतो आणि सृष्टीला हिरवं ठेवण्यात मदत करू शकतो.

नवरा माझा नवसाचा या चित्रपटासाठी सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत होतं. संगीत जितेंद्र कुलकर्णी यांचं. यानंतर शरयू दाते यांनी गायलेली रेखा गंधेवार यांची ही रचना ऐकूया. संगीतकार अशोक पत्की.

पुणे मुंबई या चित्रपटातलं हे गीत आहे स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या आवाजात. श्रीरंग गोडबोले यांची ही शब्दरचना आणि अविनाश विश्वजीत यांचं संगीत.

वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या युगलस्वरातलं हे गीत, गुरु ठाकूर यांची रचना आणि प्रवीण कुमार यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतगंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता इथेच संपला. एफ एम बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत डॉक्टर प्रमोद मुंधळा. थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तर ऐकायला विसरू नका आणि सहभागी व्हायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आपण ऐकणार आहात हा कार्यक्रम आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. यावेळी 9 वाजलेत चित्रलोक हा कार्यक्रम काही क्षणांतच मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: 70,000 सबसिडी देते. 30,00,000 अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: विविध भारती राष्ट्रीय सेवा आज के फनकार इस कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार।
1: हॅलो डॉक्टर, लाईव्ह फोन इन प्रोग्राम याविषयी ही सूचना। आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर प्रमोद मुंधडा। थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता।
2: संगीतकार सचिन देव बर्मल।
3: बहुत ही बूढ़ा किसान एक गीत गाया करता था। एक बूढ़े किसान का गीत मेरे दिल में।

0: सुन रहे हैं विविध भारती।
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर। आज विषय आहे हृदयरोग आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रमोद मुंधडा। श्रोत्यो नमस्कार, प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल सीताबर्डी नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। आज विषय आहे हृदयरोग आणि तज्ज्ञ आहेत सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रमोद मुंधडा। हृदयरोग या विषयावर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर तुम्ही लगेच फोन करून डॉक्टरांना विचारू शकता आणि त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। STD कोड नंबर आपण जाणताच 0712। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल सीताबर्डी नागपूर। तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला। डॉक्टर प्रमोद मुंधडा, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात।
2: नमस्कार
1: डॉक्टर। आज आपण हृदयरोग अंतर्गत प्रेग्नन्सी आणि हार्ट डिसीज याविषयी बोलणार आहोत। तर प्रेग्नंट लेडीजला जर हृदयाचा काही त्रास असेल, काही विकार असेल, तर त्यांनी काय काळजी घ्यावी?
2: प्रेग्नन्सी आणि हार्ट डिसीज हा एक खूप चांगला सब्जेक्ट आहे। हार्टचे जे सिम्टम्स आहे, दम लागणं, छातीत दुखणं, धडधड होणं, थकल्यासारखं वाटणं, चक्कर येणं, हे सगळं सिम्टम्स प्रेग्नन्सीमध्ये काही हृदयाचा त्रास नसताना पण होऊ शकते। तर तुम्हाला आठवण असेल तर प्रेग्नन्सीच्या वेळी दम लागत असेल, पायाला सूज आली असेल, बोलताना दम लागते, तर हे सगळे हार्ट, छातीत धडधड होते, हे सगळे

0: सिम्पटम्स जे आहेत ते हार्टचा प्रॉब्लेम नसताना पण होऊ शकते आणि डिफरेंशिएट करायला त्रास होते की हा प्रॉब्लेम हार्टमुळे होत आहे की साधारण प्रेग्नन्सीमुळे आहे. तर या प्रकारचे सिम्पटम्स नॉर्मलपेक्षा जास्त वाटले तर डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला सल्ला देतात की हृदयाच्या डॉक्टरांना भेटून एक तपासणी करून घ्या आणि ज्यावेळी तुम्ही हृदयाच्या डॉक्टरांकडे जातात ते तुमची बाकीची तपासणी सोबत ECG इको दोन गोष्टी करून हार्टचा काही प्रॉब्लेम तर नाही याच्यावर निर्णयावर येते. इको जे आहे ते खूप महत्वाचं इन्व्हेस्टिगेशन आहे. प्रेग्नन्सीच्या वेळी इकोमध्ये आम्हाला हृदयाचे हार्टवर काही हृदयाचे जे वॉल्स आहे त्याच्यामध्ये काही ब्लॉकेज किंवा लिकेज आहे का किंवा हृदयाचे जे पर्दी असतात आतमधली इंट्राएट्रियल सेप्टम इंट्राव्हेंट्रिक्युलर सेप्टम त्याच्यामध्ये छिद्र आहे का काही ब्लडची शंटिंग होत आहे का राईट लेफ्ट शंटिंग आणि शुद्ध आणि अशुद्ध ब्लड जे आहे ते मिश्रित होत आहे का हे सगळं आपल्याला इकोवर कळते. त्याचप्रमाणे हृदयाची पंपिंग ऍक्टिव्हिटी किती आहे हे पण आपल्याला कळते. नॉर्मल हृदयाची पंपिंग 60 ते 65 पर्यंत असते. प्रेग्नन्सीच्या वेळी आपल्या हृदयाला दोन माणसासाठी काम करावं लागते ती लेडीसाठी आणि बाळांसाठी तर त्याच्यामुळे हार्टची पंपिंग वाढून जाते आणि पंपिंग वाढून 70-75 पर्यंत पर्सेंट पण जाते आणि हार्ट इफेक्टिव्हली काम करून रक्तप्रवाह पुरवठा पूर्ण करू शकतो. तर आपलं जे हृदय आहे त्याला एकपेक्षा दोन माणसांसाठी काम करायचं असेल तर जास्त काम करावं लागणार आहे आणि या पेशंटला काही हृदय विकार असेल तर त्याचे सिम्पटम्स वाढून दिसतील. तर हार्ट वॉलचे काही प्रॉब्लेम आहे का वॉलमध्ये चोकअप लिकेज आहे का वॉलमध्ये चोकअप किंवा लिकेज असलं तर या पेशंटला दम जे नॉर्मल प्रेग्नन्सीच्या वेळी लागते त्याच्यापेक्षा जास्त दम लागणार जास्त धडधड होणार आणि चालल्यावर किंवा मेहनतीच्या काम केल्यावर चक्कर पण येऊ शकते. काही प्रॉब्लेम जन्मजात असतात ते नॉर्मली काही पेशंटला ते कळत नाही की मला जन्मापासून हृदयाचा प्रॉब्लेम आहे पण प्रेग्नन्सीच्या वेळी ज्यावेळी हृदयाला जास्त काम करायला लागलं त्यावेळी ते पेशंटला त्रास होते आणि त्यावेळी आपल्याला कळते की आतमध्ये ज्यावेळी आपण इको करतो त्यावेळी आपल्याला कळते की आतमध्ये छिद्र आहे किंवा आतमध्ये जे वॉल्स आहे त्याच्यामध्ये चोकअप आहे. तर खूप ASD VSD पेशंट PDA पेशंट किंवा पल्मोनरी स्टेनोसिसचे पेशंट आपल्याला प्रेग्नन्सीच्या वेळी कळते. वॉलमध्ये जे चोकअप असतात माइट्रल स्टेनोसिस ते नॉर्मल लाईफमध्ये त्या पेशंटला कळत नाही पण प्रेग्नन्सीच्या वेळी दम जास्त वाटते इको केलं तर त्यावेळी कळते की वॉलमध्ये चोकअप आहे. तर त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीच्या वेळी यदि हार्टच्या मांसपेशींवर सूज आहे तर दम नॉर्मलपेक्षा जास्त लागणार आहे. हे झाले प्री एक्झिस्टिंग हार्ट प्रॉब्लेम. पण प्रेग्नन्सीच्या वेळी प्रेग्नन्सीमुळे पण काही हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतात.
1: अच्छा.
0: तर त्याच्यामध्ये दोन मुख्य आहे ब्लड प्रेशर वाढणं. प्रेग्नन्सीच्या वेळी ब्लड प्रेशर वाढायची शक्यता जास्त होऊन जाते. दुसरा एक प्रकार आहे पेरीपार्टम कार्डिओमायोपॅथी. पेरीपार्टम कार्डिओमायोपॅथी म्हणजे डिलिव्हरीच्या 4 आठवड्यापूर्वी ते आणि डिलिव्हरीच्या 3 महिन्याच्या आत हृदयाचे जी मांसपेशी आहे ते कमजोर होतात आणि हृदयाची जी पंपिंग नॉर्मली 65-70% पाहिजे ते कमी होऊन 20-30-40% होते आणि मरीजला दम लागते पायाला सूज येते आणि या प्रकारचे त्रास होऊ शकतात. तर प्रेग्नन्सीमुळे होणारे त्रास म्हणजे पेरीपार्टम कार्डिओमायोपॅथी आणि प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन. आणि प्री एक्झिस्टिंग डिझीज असेल तर त्याचा त्रास जास्त वाढून दिसते.
1: हो, आपण श्रोत्यांना एकदा विषय सांगूया. प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल सीताबर्डी नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोगाअंतर्गत प्रेग्नन्सी आणि हार्ट डिसीज. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. STD कोड नंबर आपण जाणताच 0712. तर डॉक्टर आपण बोलत होतो तर ECG आणि इको आपण
0: महत्वाचे इन्व्हेस्टिगेशन आहे.
1: तर कधी कधी असा पण समज गैरसमज आहे की ECG मुळे किंवा इको मुळे बाळावर काही इफेक्ट
0: नाही. ECG इको मुळे बाळाला काही त्रास नाही पण एक्सरे छातीचे जे एक्सरे नॉर्मली आपण हृदयाच्या पेशंटमध्ये करतो ते आपण प्रेग्नन्सीच्या वेळी करत नाही. त्याचप्रमाणे काही एंजिओग्राफी किंवा कॅथ प्रोसिजर ज्याला आपण म्हणतो ते आपण करत नाही कारण कॅथ प्रोसिजर करताना

0: काही एक्सरे जे आहेत ते निघतात आणि ते एक्सरेमुळे बाळांना त्रास होऊ शकते. तर म्हणून आपण प्रेग्नन्सीच्या वेळी एक्सरे कॅथ प्रोसिजर्स करत नाही, पण इकोमुळे बाळाला काही त्रास होत नाही.
1: धडधड होणं किंवा पायावर सूज येणं किंवा छातीमध्ये कधी कधी एखाद्या वेळी ऍसिडिटीमुळे पण
0: त्रास होतो.
1: हा, मग अशा वेळी नक्की किती दिवस झाल्यावर आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे की नाही, आता एक दिवस झाला, दोन दिवस झाला, तुमचा त्रास सुरू आहे?
0: काही त्रास आपल्याला आहे नॉर्मल प्रेग्नन्सीच्या वेळी पण असा हे त्रास होऊ शकते. तुम्ही तुमच्या आईला विचारलं की आई मला असं त्रास होत आहे, तुम्हाला पण असा त्रास होता का? आईने सांगितलं की हा मला पण इतकं त्रास होतं, ऍक्सेप्ट करू शकतात. पण आईली सांगितलं नाही तुझ्या त्रास जे आहे ते माझ्यापेक्षा खूप जास्त आहे आणि इतका त्रास नॉर्मली व्हायला नको, तर तुम्हाला ताबडतोब कार्डिओलॉजिस्ट कडे जावं लागतं.
1: एक श्रोते आहेत लाईनवर. हॅलो.
2: हॅलो मॅडम, मला सरांसोबत एक प्रश्न विचारायचा होता.
1: प्रश्न विचारा, पण आधी तुमच्या रेडिओ सेटचा आवाज थोडा कमी करा.
2: बरं, ठीक आहे. तर मॅडम, माझी की नाही आता दोनदा एंजियोप्लास्टी झालेली आहे आणि मला की नाही आता मार्च महिन्यात 27 मार्चला माझी दुसरी एंजियोप्लास्टी झालेली आहे. मला हार्टमध्ये 2 ब्लॉकेज होते. तर मला 8 दिवसाच्या नंतरच माझं खूप ब्लिडिंग सुरू झालं, एकदम 8 दिवसाच्या नंतर कंटिन्यू ब्लिडिंग सुरू झालं. तसं ते कशामुळे झालं, मग मी लगेच दवाखान्यामध्ये गेली जिथे माझा एंजियोप्लास्टी झालं. तर तिथे डॉक्टरांनी सांगितलं की म्हणे मेडिसिन असा हाय डोस झाला त्याच्या कारण असं झालं म्हणे. तर हे कुठपर्यंत सही आहे सर?
0: काय होतंय जे तुमच्या जे नॉर्मल पिरियड्सच्या वेळच्या ब्लिडिंग होतं की वेगळं ब्लिडिंग होतं? पिरियड्सच्या वेळच्या ब्लिडिंग होतं की वेगळं ब्लिडिंग होतं?
2: सर नुसतं ब्लिडिंग. दोन तीन दिवस कंटिन्यू ब्लिडिंग सुरू झालं आणि 8 दिवसा अगोदरच माझी एंजियोप्लास्टी झाली होती.
0: हा, पण हा जे वेळ होती ब्लिडिंगची ती नॉर्मल तुमच्या पिरियड्सची वेळ होती की त्याच्या पूर्वी ब्लिडिंग सुरू झालं?
2: नाही, माझे पिरियड तर केव्हाचीच चालले गेले.
0: ओके.
2: माझी एज आता 49 आहे आणि माझे पिरियड, मला थायरॉइड असल्यामुळे तो माझा पिरियड तर कधीचेच चालले गेले.
0: ठीक
2: आहे. अचानकच झाली ती.
0: हे जे आपण एंजियोप्लास्टी नंतर मेडिसिन देतो, एस्प्रिन, क्लोपिडोग्रेल, टिकेगुलार, प्रेसुग्रेल, हे जे मेडिसिन आहेत ते स्ट्रॉंग ब्लड थिनर्स आहे. हा ब्लड थिनर्समुळे बॉडी शरीराच्या कोणत्याही पार्टमध्ये ब्लिडिंग होऊ शकते. तर पिरियड्सच्या वेळची ब्लिडिंग जी आहे ती वाढून जाते किंवा पिरियड संपल्यानंतर पण ब्लिडिंग होऊ शकते. आणि पिरियड संपल्यानंतर तुम्हाला ही ब्लिडिंग सुरू झालेली आहे तर तुम्ही एकदा पोटाच्या सोनोग्राफी करून घ्या. पोटाच्या सोनोग्राफी करून आतमध्ये काही त्रास तर नाही, तर काय होते की नॉर्मली काही त्रास आतमध्ये आहे आणि ही औषधी आपण दिली तर ती ब्लिडिंग जास्त होते. नॉर्मल काही आतमध्ये काही गांठ वगैरे आली तर ब्लिडिंग होऊ शकते, पण ब्लड थिनर आपण त्याच्यासोबत दिलं तर ब्लिडिंग नॉर्मल पेक्षा जास्त होणार. तर मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही गायनेकोलॉजिस्ट, तुम्ही कार्डिओलॉजिस्टला दाखवलं, त्यांचे डोस सरांनी ऍडजस्ट केले असेल आणि डोस कमी केलं असेल, तरी पण तुम्ही गायनेकोलॉजिस्टला भेटून आतमध्ये काही गांठ किंवा आणखी काही प्रॉब्लेम तर नाही ते बघून घ्या आणि गरजेप्रमाणे तो ट्रीटमेंट पण तुम्हाला करावा लागणार आहे.
1: आणखी एक श्रोता आहेत लाईनवर. हॅलो.
3: हॅलो, गुड मॉर्निंग डॉक्टर.
0: हा
3: सर, मेरा इको का कुछ ये है, मैं बताना चाहती हूं.
0: हाँ बताइए.
3: माइट्रल वेल्स में प्रोलैप्स 4 mm मेडियल स्कैलोप ऑफ EML इज प्रोलैप्सिंग इन LA.
0: ठीक है.
3: MR.
0: ठीक, MR कितना है?
3: पता नहीं, प्रोलैप्स 4 mm मेडिकल
0: नहीं, ट्रिवियल. कितना ट्रिवियल MR लिखा, क्या लिखा? MR के पहले का वर्ड बोलिए आप.
3: एक मिनट में पूरा बता देती हूँ. 4 mm मेडिकल स्कैल्प ऑफ AML प्रोलैप्सिंग इन LA, ट्राइवल MR, और फिर एक और है ट्राइकस्पिड वेल्स में ट्राइवल TR PASP 22 mm HG.
0: हाँ.
3: और LVEF इज इक्वल टू 65%.
0: आपको तकलीफ क्या है
3: सर? थोड़ा हार्ट बीट बढ़ा रह रहा है, थोड़ा सा अनईजी लग रहा है वो हार्ट के एरिया में.
0: ठीक है. आपका देखिए, ये जो सारी चीजें आप बता रही हैं ये इंडिकेट करता है कि आपके हार्ट का एक वॉल लूज है. नॉर्मल जैसा एक पर्दा रहता है, पर्दा यदि टाइट है तो सीधा रहेगा, लेकिन यदि पर्दा लूज है तो हवा के झोंके से थोड़ा सा बलून जैसा हो जाएगा. तो एक उस प्रकार की सिचुएशन आपके हार्ट के वॉल में है, लेकिन उसके कारण कोई लीकेज तैयार नहीं हो रहा है. यदि लीकेज तैयार नहीं है, हार्ट का साइज नॉर्मल है, हार्ट के फंक्शनिंग नॉर्मल है, तो कोई खास चिंता करने की जरूरत नहीं है. इसके लिए कुछ साधारण दवाइयां रहती है जिसमें मुख्य रूप से बीटा ब्लॉकर ग्रुप के मेडिसिन होते हैं. ये देने से आपकी धड़कन वगैरह जो रहती है वो कम हो जाएगी. आज की डेट में आपको कुछ ऑपरेशन या प्रोसीजर

0: श्रोताओं, इस गीत के साथ ही आज का मिश्र संगीत का प्रोग्राम संपन्न होता है। FM बैंड 100.6 MHz पर विविध भारती के नागपुर केंद्र से हम बोल रहे हैं। आइए सुनते हैं मुख्य समाचार मराठी में।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या पतधोरण आढाव्यात रेपो दर, रिव्हर्स रेपो दर तसंच इतर प्रमुख व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे कर्जदार आणि ठेवीदारांसाठी व्याजदरांची सध्याची स्थिती कायम राहणार आहे। आरबीआयनं चालू आर्थिक वर्षासाठी देशाच्या वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा अंदाज 6.6% ठेवलाय। जागतिक आर्थिक अनिश्चितता, भूराजकीय घडामोडी आणि बाह्य आर्थिक परिस्थितीचा विचार करून हा अंदाज किंचित कमी करण्यात आल्याचं मानलं जात आहे। दुसरीकडे ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा अंदाज वाढवून 5.1% करण्यात आला आहे। यापूर्वी आरबीआयनं महागाईचा अंदाज 4.6% इतका व्यक्त केला होता। जगाला नवी दिशा दाखवण्याची भारताची वेळ आली असताना काही शक्ती देशाला मागे नेण्यासाठी समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केला। संघाच्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयच्या समारोप कार्यक्रमात ते काल बोलत होते। रेशीमबाग मैदानावर आयोजित कार्यक्रमात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, प्रांत संचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया आणि वर्गाचे सर्वाधिकारी महेंद्रसिंग मग्गो उपस्थित होते। याप्रसंगी 880 स्वयंसेवकांनी विविध शारीरिक कसरतींचं सादरीकरण केलं। डॉ भागवत म्हणाले की भारताची संस्कार प्रधान परंपरा ही देशाची मोठी ताकद आहे, मात्र देशविरोधी विचारसरणी असलेल्या काही घटकांना हे संस्कार बळकट होणं हितावह वाटत नाही। त्यामुळे समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी लहानसहान कारणांवरून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहे। ते पुढे म्हणाले की संघर्ष आणि स्वार्थाच्या राजकारणात अडकलेल्या जगाला भारताच्या विचारांवर आधारित नव्या मार्गाची गरज आहे। भारतानं इतर देशांची केवळ नक्कल न करता स्वतःच्या मूल्यांवर आणि संस्कृतीवर आधारित विकासाचा मार्ग जगासमोर ठेवला पाहिजे। योगाभ्यास हा भारतानं मानवतेला दिलेली अनमोल भेट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। काल अहमदाबाद इथं जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते। योगाभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा एकजूट होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। या स्पर्धेमुळे योगासनाला जागतिक पातळीवर ओळख मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर वाढल्यास वायू प्रदूषणाला आळा बसेल असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। काल नवी दिल्लीत फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या चारचाकी गाडीचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते। देशात जुन्या चारचाकी मोडीत काढण्यासाठी देशभरात सुमारे 250 स्क्रॅपिंग युनिट सुरू असल्याची माहिती गडकरी यांनी दिली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।
0: मधुमालती कार्यक्रम के लिए कीजिए थोड़ा सा इंतजार।

0: FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:57 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर यंदाच्या आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. यापूर्वी हा अंदाज 4.6% होता. जागतिक पर्यावरण दिन आज साजरा केला जात आहे. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड तसंच वाढतं जागतिक तापमान यासारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची मध्यवर्ती संकल्पना हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी निश्चित केली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी निसर्गाशी सुसंगत जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संदेश या संकल्पनेतून देण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन पंधरवड्याची सुरुवात करण्यात येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सुयोगनगर इथं वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात वर्षभरात 5 लाख वृक्ष लागवड

0: लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. अमरावती जिल्ह्यात ई पॉस मशीनमधील तांत्रिक बिघाड आणि अपुरा धान्य पुरवठा यामुळे एप्रिल मे आणि जून महिन्यांच्या धान्य वितरणात मोठा विलंब होतो आहे. परिणामी अनेक लाभार्थी अजूनही धान्यापासून वंचित असून स्वस्त धान्य दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शासनानं तातडीनं मशीनमधील तांत्रिक अडचणी दूर करून नियमित धान्य पुरवठा सुरू करावा अशी मागणी सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण भालेराव यांनी केली आहे. विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून जिल्ह्यातील 853 मतदार 7 केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहे. अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांनी माघार घेतल्यानं भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचितचे निलेश विश्वकर्मा यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी 42 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 22 जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: श्रोताओ कृपया ध्यान दें, अगर आप अपने पसंद के नए हिंदी फिल्मी गाने सुनना चाहते हैं तो आप आज हमें फ़ोन कर सकते हैं दोपहर 12 से 12:45 के दरमियान. कार्यक्रम है नीलावा हेलो मेरी पसंद. हमारे फ़ोन नंबर है 6940067-2560101 तथा 2529266. तो फ़ोन करना न भूलिएगा आज दोपहर 12 से 12:45 के दरमियान. FM बैंड 100.6 MHz पर विविध भारती के नागपुर केंद्र से हम बोल रहे हैं. 12 बजने को है, आइए सुनते हैं हिंदी में समाचार दिल्ली केंद्र से.

एफएम बँड 100 पूर्णांक 6 मेगाहर्ट्स वर विविध भारतीचं नागपूर केंद्र आहे. ठीक 6 वाजता आपण ऐकाल हिंदी बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 6:05 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आपण ऐकू शकाल. बातम्यांकरिता थोडी प्रतीक्षा.

0: करण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमाचा आरंभ सुयोगनगर इथल्या उद्यानात महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्षारोपण करून करण्यात आला. ठाकरे यांनी यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचं महत्व अधोरेखित करत नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं. वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. रामटेकच्या संस्कृत विद्यापीठामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलगुरू डॉ अतुल वैद्य यांच्या हस्ते बकुळ वृक्षाचं रोपटं लावण्यात आलं. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील माहुली इथले निखिल चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनासाठी हजारो सीड बॉल्स तयार करून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. अमरावती विद्यापीठ परिसरात परीक्षा विभागाकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा प्रतिकात्मक म्हणून 30 कडुलिंबाच्या झाडांचं वृक्षारोपण प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. क्लीन लोणार, ग्रीन लोणार आणि एक घर एक झाड या संकल्पनेतून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील सर्व 33 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 193 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशा आरोग्य संस्थांमार्फत विविध पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीपर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील देवळी इथल्या SSNJ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त NCC आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे माजी खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राध्यापक विवेक देशमुख यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी संस्कृती भेलोंडे.
1: भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीच्या द्वैमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर 5.25% कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता मल्होत्रा यांनी वर्तवली. मात्र सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारत तुलनात्मक दृष्ट्या चांगल्या स्थितीत असल्याचं मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में है. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे.
1: विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं दोन्ही उमेदवारांवर कारवाई करण्यात आली. विधान परिषदेच्या स्थानिक पदाधिकारी निवडणुकांमध्ये कुठलाही दबाव तंत्राचा वापर झाला नसून भाजपाकडे 70% अधिक मताधिक्य असल्यानं त्या एकतर्फीच होत्या. त्यामुळे उमेदवारांनी माघार घेणं हे लोकशाहीत चांगलं उदाहरण आहे असं भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांना सांगितलं. राज्यात दगडापासून वाळू निर्मितीचे प्रकल्प सुरू असून कोराडी आणि खापरखेडा इथं प्रकल्पातील राख नागपूर जिल्ह्यात बंद पडलेल्या दगडखाणीत आणली जाणार आहे आणि त्या माध्यमातून कोराडी आणि महादुला इथं मोकळ्या झालेल्या जागांवर बांबू वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक अविरोध झाल्यानं संबंधित क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता तात्काळ रद्द करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. आचारसंहितेमुळे विकास कामं, रस्ते दुरुस्ती आणि जनकल्याणकारी योजनांवर परिणाम होत असल्यानं त्वरित निर्णय घ्यावा असं त्यांनी पत्रात म्हटलंय. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी स्वीकारली.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य शासनानं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता MLRC नियमाअंतर्गत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी केली असून शासन जमिनीसंदर्भातील शर्तभंग प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी हे अधिकार महसूल मंत्र्यांकडे होते, मात्र आता ते विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. यासंदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयामुळे

नदीकाठच्या शासन मालकीच्या अथवा इतर सरकारी जागांवरील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा स्थानिक पातळीवर शिबिरं घेऊन करता येणार आहे, त्यामुळे नागरिकांना मंत्रालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वनविभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. वर्ष 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यांच्यातील 7 वाड्या अशा 15 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतेही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही, त्यामुळे या गावांचं गाव नकाशे, 7-12 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. भंडारा इथं अन्न आणि औषध प्रशासनानं पतंजली सेंटरवर धाड टाकून आक्षेपार्ह दावे करणारी 15 प्रकारची औषधं जप्त केली आहे. मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि लैंगिक समस्यांवरील उपचारांचे दावे आढळल्यानं 29,792 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ न्यायालयीन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भित्तीचित्राचं तसंच नूतनीकरण झालेल्या मध्यवर्ती सभागृहाचं उद्घाटन उद्या 6 जून रोजी संध्याकाळी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस चांदूरकर, श्री चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे उपस्थित राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं महाडीबीटी पोर्टलवरून खरीप बियाणं वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ अर्ज करण्याचं आवाहन केलंय. सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापूस या पिकांच्या प्रमाणित बियाण्यांचा लाभ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर दिला जाणार आहे. विदर्भात या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली असली तरी बुलडाणा आणि वाशिम वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर राहिलं. काल सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 42.9 दशांश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. दरम्यान 9 जून पर्यंत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. आज देखील अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ इथं वादळाची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालकवाहक, विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरसह संपूर्ण विदर्भात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. शासन जमिनीसंदर्भातील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा आता जिल्हाधिकारी स्तरावर होणार आणि 9 जून पर्यंत संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून आपण एकतः प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. सांजधारा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या या कार्यक्रमात स्वागत आहे आणि मी आहे आजच्या कार्यक्रमात तुमच्यासोबत तुमचा रेडिओ सखा दीपक मेहर. नेहमीप्रमाणे आजच्या सांजधारा कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा देशभक्ती गीताने करीत आहोत. लता मंगेशकर आणि सहकारींनी गायलेलं विनायकराव सावरकर यांचं गीत आता ऐकवित आहोत. संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

मित्रांनो, आज तारीख आहे 5 जून. आजचा दिवस म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. आपल्या या सुंदर वसुंधरेचा, निसर्गाचा आणि पर्यावरणाचा आदर करण्याचा हा दिवस, आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तिच्या रक्षणाची शपथ घेण्याचा हा दिवस आहे. चला तर तुम्हा सर्वांना कार्यक्रमात सुरुवातीला जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देऊन ऐकत आहोत हे छानसं गीत. हे गीत आहे दोस्त माझा मस्त या चित्रपटातलं. सुरेश वाडकर यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे सुहासचंद्र कुळकर्णी यांनी.

श्रोते हो, यंदाच्या म्हणजेच 2026 जागतिक पर्यावरण दिनाची अधिकृत थीम आहे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर, म्हणजेच निसर्गापासून प्रेरित हवामानासाठी आमच्या भविष्यासाठी. आणि या वर्षीचा मुख्य नारा आहे नाऊ फॉर क्लायमेट. चला तर ऐकूया झुंज चित्रपटातलं हे गीत.

0: उषामंगेशकर मंगेशकर आणि जगदीश गाडगीळ यांच्या युगलस्वरात आता आपण झुंज चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतकार होते जगदीश खेवळकर आणि संगीतकार होते राम कदम. श्रोतेहो आपण ऐकता हा मराठी गीतांचा कार्यक्रम सांजारा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून एफ एम बँड 100.6 MHz. कार्यक्रमात घेऊया छोटासा अंतराल.
1: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते? वैक्यूम इवेपोरेटेड नमक ही सबसे शुद्ध सफेद होता है.
2: तो ऐसा बोलो ना,
1: वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक जिसका दाना दाना एक समान. ये हुई ना बात.
3: क्यों छोटे साहब, वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध की बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
4: जिनके पास कोई गारंटी नहीं है, सरकार खुद उनकी गारंटर बन रही है.
5: पिछले 6 वर्षों में पीएम स्वनिधि योजना के तहत 75 लाख से ज्यादा स्ट्रीट वेंडर्स को 17,800 करोड़ रुपए से अधिक के लोन दिए गए हैं. साथ ही ब्याज सब्सिडी और डिजिटल लेन देन पर कैशबैक के रूप में लगभग 800 करोड़ रुपए की सहायता भी प्रदान की गई है. आज देश भर के स्ट्रीट वेंडर्स, जिनमें करीब 46% महिलाएं हैं, अपने व्यापार को नई ऊंचाइयों तक ले जा रही हैं. पीएम स्वनिधि के 6 साल, उत्साह, सम्मान, स्वाभिमान.
0: सांजारा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत आहे. आणि श्रोत्यो, जागतिक पर्यावरण दिनाच्या या वर्षीचं म्हणजेच यंदाचं 2026 जागतिक यजमानपद दिलं आहे अझरबैजान या देशाकडे. आणि ही थीम आपल्याला सांगते की हवामान बदलाच्या या काळात निसर्गाचे रक्षण करणे हा केवळ एक पर्याय नाही, तर आपल्या भविष्यासाठी ती सर्वात मोठी गरज आहे. हवामानात होणारे बदल थांबविण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या पाठीशी उभे राहावेच लागेल. कार्यक्रमात नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं गीत आता ऐकवित आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेवळकर यांच्या या शब्दरचनेला संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

मामा भाचे या चित्रपटातलं गीत आता ऐकवित आहोत जयवंत कुलकर्णी यांच्या सुरत. जगदीश केवडकर यांची शब्दरचना आहे, संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिनाचे कार्यक्रम जिकडे तिकडे सुरू आहे, परंतु आपण नेहमी म्हणतो माझ्या एकट्याने काय फरक पडणार आहे. पण लक्षात ठेवा, थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण आपल्याला माहीतच आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात अगदी छोट्या छोट्या गोष्टी बदलून पर्यावरणाला मोठी मदत करू शकतो. जसे की घरातून बाहेर पडताना प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा, पाण्याचा अपव्यय टाळा, नळ चालू ठेवा, विजेची बचत करा, गरज नसताना पंखे आणि दिवे बंद ठेवा, शक्य तिथे झाडे लावा आणि ती जगवा, आपल्या परिसरात हिरवळ वाढवा.

श्रोते आताच आपण बेला शेंड्यांनी स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात विश्वजीत जोशी यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं अविनाश विश्वजीत यांनी आणि चित्रपटाचं नाव होतं प्रेमाची गोष्ट. श्रोते बघता बघता सांजारा कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, पण पर्यावरणाची ही काळजी फक्त आजच्या म्हणजेच 5 जूनपुरती मर्यादित राहता कामा नये. निसर्ग हा आपला मालक नाही तर ती आपली माता आहे. तिने आपल्याला भरभरून दिलं आहे, आता आपली वेळ आहे तिला परत देण्याची. आणि आज जाता जाता स्वतःशी एक प्रतिज्ञा करा, मी प्लास्टिकचा वापर थांबवेल, पाणी वाया घालवणार नाही, वर्षातून किमान 1 झाड लावून ते जगवीन. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा एकदा जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा.

सहा मी तुमचा रेडिओ मित्र दीपक मेहर आता तुमची रजा घेतोय. आजच्या या सांजारा कार्यक्रमातून काळजी घ्या, झाडे लावा, जग सुंदर बनवा, हसत रहा, प्रेम वाटत रहा आणि ऐकत रहा विविध भारतीचं हे नागपूर केंद्र. नमस्कार.

सणझारा कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकत होता नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं गीत सोनू निगम आणि सहकार्याने गायलेलं. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि गीताला संगीत दिलं होतं जितेंद्र कुलकर्णी यांनी. या गीतावरच आजचा सणझारा कार्यक्रम आता संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला वेदभारतीच्या नागपूर केंद्रावरून FM बँड 100.6 MHz वर.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: हे हाय प्रतीक्षा.
4: हाय.
3: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना.
4: अरे समीर, मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
3: काय सांगतेस,
4: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
3: क्या बात है.
4: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
3: हा पाहते प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
4: बिलकुल.
5: भारत की संस्कृति का दर्पण, प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन, कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है. प्रसार भारती भारत का

0: विविधवर्तीचं नागपूर केंद्र एफ एम बँड 100.6 MHz प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशन यांनी संयुक्तपणे वर्ल्ड ट्रेड सेंटर सीताबर्डी इथं एक जनजागृती मोहीम आयोजित केली. या मोहिमेचा उद्देश नाउ फॉर क्लायमेट हा जागतिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा होता. तर जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागानं मोतीबाग रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये एक पेड माके नाम या मोहिमेअंतर्गत आज वृक्षारोपण केलं. पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात 5 ते 21 जून या कालावधीत विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून उद्या सकाळी 7 वाजेपासून शहरातील विविध विधानसभा क्षेत्रातील प्रमुख तलावांच्या स्वच्छतेची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जलस्रोतांचं संवर्धन करणे आणि तलावांचा परिसर स्वच्छ आणि सुंदर बनवणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. नागपूर जिल्ह्यातील खाण प्रभावित गावांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान DFM अंतर्गत 2026-27 या वर्षात विविध विकास कामं राबविण्यात येणार आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींनी प्राधान्यानं विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पाणीपुरवठा, आरोग्य, महिला आणि बालकल्याण, कौशल्य विकास, पशुपालन आणि जलसिंचन आदी क्षेत्रातील कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे. भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी राज्य विमा महामंडळानं विमाधारक व्यक्तीच्या पाल्याच्या कोट्याअंतर्गत शैक्षणिक सत्र 2026-27 पदवीपूर्व वैद्यकीय आणि नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता अर्ज मागवले आहेत. ही प्रवेशाची संधी केवळ कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत समाविष्ट कामगारांच्या अवलंबून असलेल्या मुलांसाठी उपलब्ध आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. बंगळुरू इथं विधानसभा सचिव MK विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री DK शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.

0: विविध भारतीचं नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मार्च महिन्यात राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. यात नागपूर विभागात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी सुमारे 4,41,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आली आहे. नागपूरच्या उत्तर अंबाझरी स्थित दत्तोपंत ठिंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळाच्या नागपूर प्रादेशिक संचालनालयात 2 आणि 3 जून 2026 रोजी 2 दिवसीय श्रमिक मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील नागपूर विभागातील 15 आणि छत्तीसगडमधील रायपूर विभागातील 15 अशा 29 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत अमरावती जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी चालवण्यात येणाऱ्या शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना निवास आणि सर्व सोयी सुविधांसह मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. मान्सून कालावधीमध्ये जिल्ह्यात तालुका स्तरावर आपत्ती आणि दुर्घटनांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी तहसीलदारांना इन्सिडेंट कमांडर म्हणून अधिकार प्रदान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत. पूर अतिवृष्टी वीज पडणे रस्त्यावर झाड पडणे रस्ते अपघात इमारत दुर्घटना औद्योगिक अपघात तसंच इतर नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीजन्य परिस्थितीत नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार यांना त्यांच्या संबंधित तालुक्याचे इन्सिडेंट कमांडर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. विदर्भात या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली असून आज सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी इथं 42.9 तर अकोला आणि वर्धा इथं 42.0 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. नागपूर इथं 41.6 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. 9 जूनपर्यंत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.